0: ഞാൻ എന്നെ തന്നെ അറിയുന്നതാണ് ജ്ഞാനം എന്ന് സാരം. അപ്പോൾ ഞാനല്ലാത്തതിനെ അറിയുന്നതൊന്നും ജ്ഞാനത്തിൽ പെടുകയില്ലേ? ഇതിനുത്തരം പറയണമെങ്കിൽ ഞാൻ എന്നെ അറിയുന്നതിൻ്റെ പ്രാധാന്യം മനസ്സിലാക്കണം. സത്യത്തെയാണല്ലോ നമുക്കറിയേണ്ടത്. എന്താണ് സത്യം? ഉണ്ട് എന്നുറപ്പുള്ളതേതോ അതാണ് സത്യം. അങ്ങനെ ഉറപ്പുള്ള എന്തുണ്ട്? കാണുന്നതൊക്കെ സത്യമാണെന്ന് നമുക്ക് തോന്നും. ആകാശത്ത് നോക്കിയാൽ നീലമേലാപ്പ് കാണാം. അങ്ങനെയൊന്ന് അവിടെ ഇല്ലെന്ന് നമുക്കറിയുകയും ചെയ്യാം. ഇല്ലെന്നറിഞ്ഞതുകൊണ്ട് മാത്രം കാണാതിരിക്കുകയുമില്ല. നേരിട്ട് കാണാവുന്നതിൽ ഏതാണ് ഉള്ളത് ഏതാണ് ഇല്ലാത്തത് എന്ന് തീരുമാനിക്കാനാവുന്നില്ല എന്ന് വന്നിരിക്കുന്നു. കണ്ണുകൊണ്ട് കാണുന്നവയുടെ കാര്യത്തിൽ മാത്രമല്ല, മറ്റ് ഇന്ദ്രിയങ്ങൾക്ക് ഗോചരമാകുന്നവയുടെ കാര്യത്തിലും ഇത് തന്നെയാണ് സ്ഥിതി. അങ്ങനെയാണെങ്കിൽ ഉണ്ടെന്ന് തീർച്ചയുള്ള എന്തുണ്ട്? അങ്ങനെ തീർച്ചയുള്ള ഒന്നേ ഉള്ളൂ, അവരവർ ഉണ്ട് എന്നുള്ളത്. അതായത് ഞാൻ ഉള്ളതാണ് സത്യമാണ്. അങ്ങനെയാണെങ്കിൽ എന്നെ അറിഞ്ഞാൽ സത്യത്തെ അറിഞ്ഞതായി. അതുകൊണ്ടാണ് സ്വയം അറിഞ്ഞവരെ ജ്ഞാനികളായി കണക്കാക്കുന്നത്. ഞാൻ എന്നെ അറിയുക എന്നതിനെയാണ് ആത്മജ്ഞാനം എന്ന് വിളിക്കുന്നത്. എന്താണ് അതുകൊണ്ട് അർത്ഥമാക്കുന്നത്? ഒരാഭരണം ഞാൻ സ്വർണമാണ് എന്നറിയുന്നത് പോലെയുള്ള അറിവാണത്. സ്വർണമെന്ന വസ്തുവാണ് ആഭരണമായി രൂപപ്പെട്ടിരിക്കുന്നത്. അതുപോലെ ഞാനായി രൂപപ്പെട്ടിരിക്കുന്നതായ ഒരു സത്യമുണ്ട്. വാസ്തവത്തിൽ അതാണ് ഞാൻ. ഞാൻ സ്വർണമാണ് എന്ന് ഒരു മാല അറിയുമ്പോൾ ആ സ്വർണം എന്ന സത്യം തന്നിൽ മാത്രം ഇരിക്കുന്നതായിട്ടല്ല അറിയുന്നത്. ആ സ്വർണം തന്നെയാണ് സകല ആഭരണങ്ങളിലും സത്യമായിരിക്കുന്നത് എന്നും അറിയും. അതായത് സകല ആഭരണങ്ങളിലും സത്യമായിരിക്കുന്ന സ്വർണത്തെയാണ് തന്നിൽ സത്യമായി കാണുന്നത്. അതുപോലെ ഞാൻ ആ സത്യമാണ് എന്നറിഞ്ഞു കഴിഞ്ഞവൻ സകല ഭൂതജാലങ്ങളിലും നിറഞ്ഞിരിക്കുന്ന സത്യത്തെയാണ് തന്നിൽ കാണുന്നത്. അതായത് ഞാൻ ആരാണ് എന്നറിയുന്നവൻ സകല ലോകങ്ങളെയും അതിൽ ഭൂതജാലങ്ങളെയും തന്നിൽ കാണും. അതുകൊണ്ടാണ് തന്നെത്താൻ അറിഞ്ഞാൽ പിന്നെ അറിയേണ്ടതായി ഒന്നും അവശേഷിക്കുന്നില്ല എന്ന് പറഞ്ഞു പോരുന്നത്. ഈ വിശ്വാകാരത്തോടുകൂടി വിരിഞ്ഞു നിൽക്കുന്നതാണ് പരമമായ സത്യം. അതിനെ ഞാൻ അഥവാ അഹം എന്ന വാക്കുകൊണ്ട് ഭഗവാൻ ശ്രീകൃഷ്ണൻ ഭഗവത്ഗീതയിൽ സൂചിപ്പിക്കുന്നു. ആ വലിയ ഞാൻ തന്നെയാണ് നമ്മൾ ഓരോരുത്തരുമായ കൊച്ചു ജ്ഞാനികളായി രൂപം പകർന്നിരിക്കുന്നതെന്ന് സാരം. എന്നെ അറിഞ്ഞു കഴിഞ്ഞ ഞാൻ സകല ലോകങ്ങളെയും എന്നിൽ കാണുമെന്ന് കണ്ടു കഴിഞ്ഞു. ആ എന്നെ ഞാനിനി എവിടെ കാണും? ഭഗവാനാകുന്ന ഞാനിൽ, പരമസത്യമാകുന്ന ഞാനിൽ കാണും. അതായത് സകല ലോകങ്ങളെയും തന്നിലും തന്നെ ഭഗവാനിലും കാണുന്നവനാണ് ജ്ഞാനി. ഈ തത്വം വെളിവാക്കിക്കൊണ്ട് ഗീത പറയുന്നു, യജ്ഞാത്വാ ന പുനർമോഹം ഏവം യാസ്യസി പാണ്ഡവ യേന ഭൂതാന്യശേഷേണ ദ്രക്ഷ്യസ്യാത്മന്യഥോമയി. സകല ഭൂതജാലങ്ങളെയും അവരവരിലും അവസാനം അവരവരെ എന്നിലും ഭഗവാനിലും കാണുന്ന അറിവാണ് എല്ലാ ആശയക്കുഴപ്പങ്ങളെയും ഇല്ലാതാക്കുന്നത്. ഈ യോജിച്ചിരിക്കുന്ന ഭാവം സദാ അനുഭവിച്ചു കൊണ്ടിരിക്കുന്നവനാണ് ജ്ഞാനയോഗി. പരമമായ ആ സത്യമെന്തെന്ന് നമുക്കിപ്പോഴും മനസ്സിലായിട്ടില്ല. ഒരു കാര്യം തീർച്ച, നമ്മളായും നമ്മുടെ ബുദ്ധിയായും ബുദ്ധി നടത്തുന്ന ചിന്തയായും ഒക്കെ രൂപം പകർന്നിരിക്കുന്നത് ആ സത്യമാണ്. അപ്പോൾ ആ ബുദ്ധി കൊണ്ട് ചിന്തിച്ച് സത്യത്തെ എങ്ങനെ കണ്ടെത്താനാവും? അത് ചിന്തയ്ക്കതീതമായ ആശ്ചര്യമാണ്. ആ സത്യത്തിന് മാത്രമേ ഉണ്മയുള്ളൂ. എന്നാൽ വാസ്തവത്തിൽ അതാണ് ഞാൻ എന്ന് കണ്ട് അതായി വർത്തിക്കാൻ ആർക്കും സാധിക്കും? ചിന്തിച്ച് കണ്ടെത്താനാവാത്തതാണ് സത്യമെന്നറിയുകയും അതേസമയം ആ സത്യമായി സദാ വർത്തിക്കുകയും ചെയ്യുന്നവരാണ് ജ്ഞാനികൾ എന്ന് സാരം.
1: ഇനി കാലാവസ്ഥ അറിയിപ്പ് ശ്രദ്ധിക്കൂ. തിരുവനന്തപുരം കാലാവസ്ഥാ നിരീക്ഷണ കേന്ദ്രം അറിയിച്ചത്, തിരുവനന്തപുരത്തും പരിസര പ്രദേശങ്ങളിലും ആകാശം പൊതുവെ മേഘാവൃതമായിരിക്കും. നേരിയ തോതിൽ മഴയോ ഇടിയോടുകൂടിയ മഴയോ ഉണ്ടാകാൻ സാധ്യതയുണ്ട്. കാലാവസ്ഥ അറിയിപ്പ് കഴിഞ്ഞു. പ്രിയശ്രോതാക്കളെ, ഈ നിലയത്തിൽ നിന്നുള്ള ഇന്നത്തെ പ്രക്ഷേപണം സമാപിക്കുന്നു. നാളെ രാവിലെ 5:48 വരെ ഇനി വിവിധ് ഭാരതി റിലേ കേൾക്കാം. എല്ലാ പ്രിയശ്രോതാക്കൾക്കും ശുഭരാത്രി നേരുന്നു.
2: ऐसा नहीं होगा. देख, तू बहू है, बहू की तरह रह.
3: अरे बहू, क्या शोर मचा रखा है तुम लोगों ने?
4: पिताजी देखिए ना, अम्मा फिर पगला गई है. वो कहती है उन्हें विविध भारती पर हेलो फरमाइश करना है.
2: न्यूज चैनल की तरह तोड़ मरोड़ कर पेश मत किया कर। अम्मा को विविध भारती पर हेलो फरमाइश नहीं करना है, हेलो फरमाइश में फोन करना है, समझी?
3: तुम लोग उसे तो बस बहस करवा लो।
4: पिताजी वही तो, बहस क्यों करना, चलिए ना पिताजी प्रैक्टिस करते हैं, करते हैं ना।
3: अरे वकालत की प्रैक्टिस तो हम कब की छोड़ चुके बहू।
4: अरे पिताजी वकालत की प्रैक्टिस थोड़ी करनी है, हेलो फरमाइश की प्रैक्टिस करनी है, प्लीज मान जाइए ना पिताजी, मान जाइए ना। तो चलिए आप दोनों बनिए कॉलर और हम बनते हैं अनाउंसर, ठीक है? हम बनेंगे टिम्मी मिश्रा। अच्छा शुरू करते हैं। फोन की घंटी बजी नहीं है अभी तक।
3: ट्रेन ट्रेन
2: ट्रेन ट्रेन
5: ट्रेन
2: ट्रेन
5: ट्रेन ट्रेन।
4: हेलो हेलो, हाँ हेलो फरमाइश, नमस्ते, हम हैं टिम्मी मिश्रा, हम ना आज विविध भारती पर हेलो फरमाइश कर रहे हैं, बताइए आप कौन, कहाँ से बोल रहे हैं, आपको कौन सा गाना सुनना है, आपके शहर का मौसम कैसा है, आपके घर में कौन कौन है, आपको कौन कौन से कार्यक्रम पसंद है, आपके अपने शहर में किन दोस्तों के नाम लेना चाहते हैं।
3: चुप, एकदम चुप, खामोश, एक भी शब्द बोला तो ठीक नहीं होगा।
4: पिताजी वो हेलो फरमाइश
3: पति को बोलने देती है ना, ससुर को ऐसे करते हैं हेलो फरमाइश, ऐसे करते हैं हेलो फरमाइश।
2: इसीलिए तो हम कह रहे थे कि हम बनेंगे अनाउंसर, इस घर में हमसे ज्यादा विविध भारती कौन सुनता है भला।
3: तुम बीच में कहाँ से टपकी, अरे जिंदगी भर तुमने बस फरमाइश की है और हमने पूरी की है, तो आज भी फरमाइश पूरी करने का काम हम करेंगे। ट्रेन ट्रेन
4: ट्रेन ट्रेन ट्रेन ट्रेन।
3: स्टूडियो में धीमी धीमी लाइट, मौसम कैसा है ये नहीं बता सकता क्योंकि कमेंट्री बॉक्स से बाहर का मौसम नहीं दिख रहा, स्टूडियो के बाहर का नजारा यहाँ से दिखता नहीं है। हाँ तो स्टूडियो में धीमी धीमी लाइट, अगले कॉल के लिए मैदान एकदम साफ, एक इंजीनियर फर्स्ट स्लिप में, एडिटर सेकंड स्लिप में और प्रोड्यूसर गली में खड़ा है और कुछ ही दर्शक मौजूद हैं जिनमें उत्साह की लहर नजर आ रही है। कॉलर नई बॉल के साथ तैयार, इस बीच रिंगटोन बजती है।
2: सुनो जी,
3: हेलो,
2: सुनो जी चुप रहो, बकवास बंद करो, ऐसे करते हैं हेलो फरमाइश, ऐसे करते हैं श्रोताओं से बात, अरे इसे क्रिकेट की कमेंट्री बना दिया है तुमने, सारा दिन बस क्रिकेट क्रिकेट क्रिकेट, सारा जीवन क्रिकेट क्रिकेट, मैं तो तंग आ चुकी हूँ क्रिकेट के इस पागलपन से। इस घर में दो पागल हैं, एक ये है क्रिकेट प्रेमी,
3: एक शानदार बॉल और ये बल्लेबाज क्लीन बॉल,
2: और दूसरी है ये सिनेमा प्रेमी।
4: सौ सौ साल जियो हमारी सासू जी, हमको लागे मौ से प्यारी सासू जी, मेरी सासू माँ।
3: शट अप
2: शट अप। बहुत हो गया बहुत हो गया, इतने दिनों से कॉल लगा रही हूँ, हेलो फरमाइश में तो कॉल लगता ही नहीं है, मुझे ही पता लगाना होगा कि आखिर चक्कर क्या है, इसीलिए तो मुंबई आ गई हूँ। चुपके से चलती हूँ विविध भारती के अंदर, हेलो फरमाइश के स्टूडियो में, और पता लगाती हूँ कि आखिर चक्कर क्या है, लोग सोचेंगे कि आधी रात को ये बुढ़िया कहाँ चली आ रही है। अरे वाह, यहाँ तो फोन की रिंग लगातार बजे जा रही है, वाह वाह, उठाऊं क्या, है? उठा लेती हूँ, चलो उठाती हूँ। हेलो हेलो फरमाइश, हेलो फरमाइश।
4: देवा देवा, मैं किती वेळ फोन करत आहे, अरे तुमचा फोन कधीच वाजत नाही, काय झालं, तुम्ही काय केलं तुमच्या मशीनला, तुम्हाला काय लोकांना त्रास द्यायलाच आवडतं का?
2: नमस्ते नमस्ते, हेलो फरमाइश, अरे सुनिए हेलो फरमाइश हिंदी कार्यक्रम है, समझिए आप, आपको हिंदी में बात करनी चाहिए, आप कौन बोल रही हैं और क्या कहना चाहती हैं आप?
4: अरे देवा, लो हिंदी में बोल देती है मैं, मी मृणमयी, यानी कि मैं मृणमयी बोल रही हूँ जलगांव से,
2: जलगांव से पानी गांव से।
4: पहले पहले तो ये बोलो तुमचा फोन कधीच वाजत नहीं, यानी कि तुम्हारा फोन लगता काय को नहीं,
2: क्या
4: मैं कितनी बार फोन करता है,
2: अरे
4: अरे यानी कि मैं कितनी देर से फोन कर रही हूँ,
2: क्या
5: अरे तुझा मशीन लगाए के लो तू।
2: अरे
5: अरे याने की आपने अपनी मशीन को क्या कर रखा है?
2: ये अनुवाद भी कर रही है।
5: अरे तुम्हारा लोकांना त्रास द्यायलाच आवडत का? याने की लोगों को चिढ़ाने में मजा आता है क्या तुमको?
2: अरे ये तो अनुवादक है। हे भगवान, हे भगवान, दो दो भाषाएं मत बोलिए ना प्लीज। देखिए देखिए, देश भर के श्रोता कॉल करते हैं ना, इसीलिए आपका कॉल नहीं लगता है ना।
5: अरे मेरा ही कॉल क्यों नहीं लगता? याने की बाकी सबका क्यों लगता है? क्यों क्यों क्यों?
2: वो क्या है ना,
5: बहाने बनाओ का।
2: क्या है ना?
5: याने की बहाने मत बनाओ।
2: हे भगवान, हे भगवान, आपने अपना नाम तो बताया ही नहीं।
5: अरे आधीच सांगितलं होतं मी।
2: फिर मराठी?
5: याने की मैंने तो पहले ही बताया था आपको।
2: अरे अनुवाद नहीं करती है।
5: मी मृणमयी, याने की मेरा नाम है मृणमयी।
2: अरे
5: मृणमयी मई जलगांव से बोलता है। याने की मैं जलगांव से बोल रही हूँ, समझा?
2: समझा समझा समझा। मृणमयी, मृणमयी कितना प्यारा नाम है ना।
5: अरे बाबा, मृणमयी नहीं, मृणमयी।
2: बापरे,
5: आया क्या समझ में? याने की मृणमयी।
2: अरे सुनिए सुनिए, मृणमयी मृणमयी ही सही होता है, मृणमयी नहीं।
5: आता तुम्ही मला शिकवाल, याने की तुम सिखाओगी मुझे मेरा नाम क्या है?
2: अरे अरे नहीं भाई, अरे नहीं, ऐसी बात नहीं है, ऐसी बात नहीं है जी।
5: तो फिर कैसी बात है, यानी कि क्या बोलती है आप?
2: अच्छा अच्छा, ये बताइए कि आपका दिन कैसा जा रहा है आज?
5: बहुत बकवास है, एकदम एकदम बकवास जा रहा है। एक तो मैं 2 साल से फोन लगा रही हूँ, फोन है कि लगता ही नहीं है। यानी कि आप लगा है तो तुम बकवास किए जा रही हो? कोई अच्छी बात करना नहीं आता क्या तुमको?
2: अरे
5: क्या नाम है तुम्हारा?
2: जी जी, मेरा मेरा नाम, मेरा नाम है समता सिंह।
5: ओ अच्छा, तो तुम हो समता सिंह?
2: जी मैं हूँ समता सिंह।
5: जी जी, क्या लगा रखा है? अरे जब भी तुम फोन इन प्रोग्राम करती हो मेरा कॉल क्यों नहीं लगता? याने कि तुम्ही ने कुछ कर रखा है मशीन में।
2: क्या
5: है? अरे एक दिन मैं वहाँ आ जाऊंगी, यानी कि सर फोड़ दूंगी तुम्हारा वहाँ आके।
2: अरे बाप रे, अरे रे, सुनिए तो, ऐसे मार पीट की बात नहीं करते हैं। बताइए आप कौन सा गाना सुनना चाहती हैं?
5: अरे अरे, गाना तो मैं बाद में बताऊंगी, पहले बताओ यानी कि मेरा फोन लगता क्यों नहीं है?
2: मुझे क्या पता, मेरा मतलब मुझे नहीं मालूम।
5: अरे तुम्हें नहीं पता तो किसे पता होगा? चलो चलो, अपने बॉस का नंबर दो।
2: बॉस का नंबर? बॉस का नंबर मतलब क्या मतलब?
5: बॉस का नंबर मतलब तुम्हारे बॉस का नंबर, यानी कि तुम्हारे साहब का नंबर।
2: ओ अरे अरे, वो सिर्फ छोड़िए ना, असल में मैं जानना चाहती हूँ कि आप कौन सा गाना सुनना चाहती हैं?
5: आपने सुना नहीं, पहले अपने बॉस का नंबर दो। बॉस का नंबर?
2: बाप रे, ये तो बड़ी खतरनाक कॉलर है, फोन काट देती हूँ। बाप रे, कितने खतरनाक लोग कॉल करते हैं यहाँ, मैं तो सचमुच में फंस गई, बड़ा ही मुश्किल काम है ये सचमुच। हे भगवान, हे भगवान, क्या करूं? फिर फोन बजने लगा। एक काम करती हूँ, फिर उठा लेती हूँ फोन। हेलो हेलो हेलो, फरमाइश, आप कौन बोल रहे हैं?
6: आप बोलती हो तो मिठास घुलती है, आप बोलती हो तो सूरज चमकता है, आप बोलती हो तो हम सुनते हैं, आप बोलती हो तो बोलती ही रहती हो। आवाज की दुनिया के दोस्त समता सिंह को इंदौर से सलीम आलियन वन का सलाम। अब बस एक कर दीजिए काम, हमको दे दीजिए इनाम, गाना सुनवा दीजिए जनाम।
2: जनाम जनाम, ये जनाम क्या होता है?
6: जी वो तो बस तुक मिलाने के लिए जनाम कर दिया। जी जनाब हैगा असल में। हाँ
2: और ये सलीम ऑल इन वन का क्या मतलब है?
6: जी, मैं हूँ ऑल इन वन, यानी मैं ही टेलर, मैं ही प्लम्बर, मैं ही मैकेनिक और मैं ही ड्राइवर।
2: अच्छा,
6: घर वालों जो भी करवाना हो काम, गाना सुनवा दो जनाब।
2: है फिर जनाब? हदे जी, अरे कौन सा गाना सुनना चाहते हैं आप?
6: हाजी सुनना तो बाद में चाहते हैं, पहले तो सुनवाना चाहते हैं। हाँ बोलो। हाँ
2: हाँ
6: सुनवाओ।
2: हाँ
6: अच्छा सिला दिया तूने मेरे प्यार का, अच्छा सिला दिया तूने मेरे प्यार का, यार ने ही लूट लिया घर यार का, अशिकों की माला मेरे गले पहना के, खुश है वो घर किसी और का बसा के, कर दिया खून देखो मेरे एतबार का, यार ने ही लूट लिया घर यार का, अच्छा सिला दिया। अच्छा लगा?
2: हाँ बहुत अच्छा लगा। अच्छा सिला दिया तूने मेरे प्यार का, पूरा गाना तो आपने सुनवा दिया, अब हम क्या सुनवाएं आपको?
6: हाजी हाजी ऐसा कीजिए, मुझे आप कुछ मत सुनवाइए, हम ही एक और गाना सुनवा देते हैं आपको।
2: हाँ
6: तुमसे मिलकर ना जाने क्यों और भी कुछ याद आता है, याद आता है आज का अपना प्यार नहीं है, जन्मों का ये नाता है,
2: नाता
6: ये
2: है।
6: नाता है।
2: अरे मिस्टर ऑल इन वन, अरे मिस्टर ऑल इन वन,
6: हाँ जी हाँ जी हाँ जी,
2: सुनिए तो सुनिए,
6: कितनी
2: तो।
6: मोहब्बत है मेरे दिल में, कैसे दिखाऊं उसे, कैसे दिखाऊं उसे, दीवानगी ने पागल किया है, कैसे बताऊं उसे, कैसे बताऊं उसे। अजी वाह वाह तो कीजिए, मिटाने